सत्यानुसारिणी लक्ष्मी त्यागानुसारिणी कीर्ति अभ्यासानुसरणी विद्या